क्या नानक जंत विचारा, तू घट घट अंतर सर्व निरंतर जी, हर एको पुरख समाना, एक दाते एक भेखारी जी, सब तेरे चोज विडाना।

व्यापार करो व्यापारी, दरगह निभै खेप तुम्हारी, एका टेक रखो मन वाहे, नानक बौर न आवै जाहे, तिस्ते दूर कहा को जाए, उबरै राखन हार त्याए, निर्भउ जपै